मंडल देश केते सिद्ध बुद्ध नाथ केते केते देवी वेश केते देव दान मन केते केते रतन समुंद केते अखानी केते बाणी केते पान नरेंद्र केत